बादे अनंगी अनामे समस्ते स्वरूपे प्रपंगी परमाथे समस्ते विभूते कलंकं बेनाने कलंकी स्वरूपे नमो राज राजेश्वरं परम रूपे नमो जोग जोगेश्वरं परम सिद्धे नमो राज राजेश्वरं परम वृद्धे नमो शास्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता अपेखी अपरमी अपोगी अपुगते नमो जोग जोगेश्वरं परम जुगते जोग

सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करणे सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुदाखे लख करोड़ सचे सबतान सचे सब जोर सची तेरी सिफत सची साला सची तेरी कुदरत सच

उचेते उचा सगल समगरी तुमरा तुमते हो सो तुमरी गात मित तुम ही नानक दास सदा